0: کمرشل بریک بعد ایک دفعہ بیہر اواں سبنی سجنن کے پروگرام میں بھلی کار چاہوں تھا جی مہرا پر ایف ایم 94 جو ہی آواز اواں جی سماعتن دی پہنچے پیو پروفیسر ڈاکٹر منظور حسین میمن صاحب اساں جی اسٹوڈیو میں موجود 30 سالہ ڈاکٹر صاحب جو تجربہ ہے پروفیسر صاحب جو مہربانی ہیں محبت ہیں جو پنجو قیمتی وقت کڑی کرے اساں جی اسٹوڈیو میں ایندا ہیں پروفیسر ڈاکٹر منظور حسین میمن صاحب کے بھلی کار چاہوں تھا ہومیوپیتھک کنسلٹنٹ اور فیملی فزیشن سندھ جا مشہور و معروف ڈاکٹر ہیں جرمن ہومیوپیتھک کلینک ساموں ودھن پوٹرا پیٹرول پمپ کوٹلی کبیر روڈ مہراپور میں مریضن جو علاج کندا ہیں ڈاکٹر صاحب جی وابستگی ہے وہ ڈاکٹر صاحب جی وابستگی ہے جرمن کلینک سے ہے جرمن والن جی فرنچائز ہے اواں کے جرمنی جو امپورٹڈ جو من دواؤں ملدی ڈاکٹر صاحب ایک مشہور و معروف ڈاکٹر کا بھی بیماری لا علاج نہ ہے جے مریض لا علاج تھی کرے اچن تھا وہ بھی ڈاکٹر صاحب وٹ اندا ہیں علاج کے لیے سو کدیں بھی اواں کے مایوس نہ تھنو پروفیسر ڈاکٹر منظور حسین میمن صاحب جو خاص مہربانی محبتوں ہومیوپیتھک کنسلٹنٹ اور فیملی فزیشن ڈاکٹر صاحب اواں کے بدھائیے ہلوں تو کا بھی بیماری لا علاج نہ ہے جی اواں کے پتے میں پتھری ہے تھی بھی وہ بغیر آپریشن کے نکری ویندی اواں کے مایوس نہ تھنو کالر لائن تے موجود ہے کال کی طرف ویندیں ڈسوں کتان جو کالر ہوں السلام علیکم ہلو
1: السلام علیکم
0: وعلیکم السلام
1: صاحب نعیم شاہ گلا کراچی میں بابا
0: سائیں سائیں بسم اللہ
1: یو چھارا خلدا تے صحیح
0: دو الحمدللہ حکم کیو مجا سائیں چھا پچھندا ڈاکٹر صاحب کان
1: سائیں
0: حکم کیو چھا پچھندا ڈاکٹر صاحب کان
1: سائیں ڈاکٹر صاحب ایو پچھنا ہے جو تو نال ساتھ کے مانو کی کمزوری کی جی نے تو کمزوری میں کیڑی چیز استعمال کرے جو چارے تھوڑی کمزوری انہیں دور کی بنے
0: اچھا من انہ جی کمزور ایکڑی جسمانی کمزوری ہوندی ہے بے انٹرنل کمزوری ہوندی ہے تو علی کیڑو سوال پوچھن دا چاہیو ڈاکٹر صاحب کا پوچھ سکو دا کھلی کرے جی سائیں جسم جان جی کمزوری بالکل ڈاکٹر صاحب وہاں کے پان بھی بدھے پیو ڈاکٹر صاحب وہاں کے بدھائیں دو جی سائیں ڈاکٹر صاحب سائیں کراچی کا ہے اور پی ٹی سی ایل جو نمبر دٹھو سمجھی اس تو کراچی جو نمبر ہے سائیں جو
2: جی
0: مہربانی ایف ایم بدھو تمام مجھے خیال میں سٹریمنگ تے بدھنا ہوندا ویب سائٹ جے تھرو پروگرام
1: بالکل
0: ایف ایم بدھو ڈاکٹر صاحب وہاں کے جواب دیتو ان جو
2: ویکنس جکی جنرل ویکنس تھی ویندی ہے ان جا خور سارا اسباب ہوندا ہے بلڈ جی کمی تھی ویندی ہے یا جکو ہے سو وٹامن بی 12 جی کمی تھی ویندی ہے کیلشیم ڈیفیشنسی تھی ویندی ہے وٹامن ڈی 3 جی کمی تھی ویندی ہے ان حوالے سے ایک تو ہومیوپیتھک میں تمام بہترین ان جا ٹونکس ہوندا ہیں بہترین میڈیسنس موجود ہوندی ہیں لیکن جکنے غذا کے حوالے سے گال کروں تو دیکھ چندا سی تا غذا ایکڑی بہترین جکو ہے سو علاج ہے ان کے حساب سے بھی اواں پان کے فٹ رکھی سکو تھا مثلاً ڈسو اواں روزانہ ست دانا بادام جا پانی میں پسائے رکھو صبح جو نیرانے جو ہے سو وہ کھائیدا کہ ان شاء اللہ تعالیٰ ان سے کافی اواں کے بہتری اچھی ویسی اڑے طریقے سے جہاں بلڈ جی کھے بھی کمی ہے کتری بھی کمی ہے تو روزانہ جی 8-10 دانا یا 7 دانا گھٹ میں گھٹ رات جو کھیر میں گرینڈ کرے ان جو جوس ٹھائے جہاں شہد موجود ہے ماکھی ایکڑو چمچو وجی روزانہ رات جو پیندو تو ان شاء اللہ تعالیٰ اواں جو 2 پوائنٹوں مہینے میں جو ہے سو ودی ویندی کافی سارا فائدہ پہ جیو ہے انجیر ایکڑو سٹھو سورس ہے ان کے علاوہ پپیتو پپیتو تمام بہترین ہے پپیتو اواں جو ہاضمو لیور جے پرابلمس ہیں یا معدے جا پرابلمس ہیں بلڈ جی کمی ہے ویکنیس ہے وہ بھی اواں جو کور کرے تو ان کے کرے ہاتھ خوراک تمام ضروری ہے ہومیوپیتھک جو میڈیسنس پیشنٹ کے ڈسی کرے پیشنٹس کے علامات کے ڈسی کرے پیشنٹس کے جو سو طبیعت کے حوالے سے ہی جو ہے سو ٹریٹمنٹ ڈنی ویندی ہے ان حوالے سے جہاں دیکھ یہ چوندی تو جی اتے ہی موجود کئی ہومیوپیتھک کنسلٹنٹ کے دیکھا جی اتنے اچھی سکن تھا تو بھی بہتر ہے جی اتے کئی ہومیوپیتھک کنسلٹنٹ کے دیکھارن تھا تو وہ بھی تمام بہتر ہے تو وہی ان کے طبیعت کے حوالے سے سجیسٹ میڈیسنس کریں جو ہے ان کے دے سکن تھا وی مہربانی
0: پروگرام ہے صحت کی گال جی مہراپور ایف ایم 94 جو آواز اواں کے سماعتن تھی پہنچے پیو پروفیسر ڈاکٹر منظور حسین میمن صاحب اساں جے اسٹوڈیو میں موجود جکی مختلف بیمارن بابت جان دے رہے ہیں 0301-91-8051 اساں جو لائیو کال جو نمبر ہے 0301-2196-8511 اساں جو لائیو کال جو نمبر ہے ہومیوپیتھک کنسلٹنٹ اور فیملی فزیشن کا بھی بیماری लाइलाज नाहे कदें भी अवां के मायूस नाहे थियणो अवां के पिते जी पथरी आ गुर्दे जी पथरी आ मसाने जी पथरी आ पायल्स आहिनि गले जा गुदूद वधियल आहिनि उन्हनि जो बग़ैर ऑपरेशन जे कामयाब इलाज कयो वञे थो केॾो बि पुराणो अवां के जोड़नि जो सूर संदनि जो सूर गोॾनि जो सूर नक कन गलो या अवां के पुराणो नज़लो आहे निछूं अचनि थियूं अधु मथे जो सूर आहे उन्हनि सभिनी बीमारियुनि जो कामयाबु इलाज कयो वञे थो अवां के अधरंगो आहे उनजो बि कामयाबु इलाज कयो वेंदो आहे कॉलर लाइन ते मौजूदु आहे कॉल जी तरफ़ वेंदासीं अस्सलाम वालेकुम
3: وعلیکم السلام سائیں کو شایو بہ خیر بابا
0: دعاؤں الحمدللہ کے صاحب پہ گلے مجھے سائیں
3: جان محمد مری صاحب کا خانوا ما بابا
0: خوش آمدید چوں تھا جان محمد مری صاحب کے جان محمد صاحب چھا پچھنا مجھے سائیں ڈاکٹر صاحب کا
3: سائیں ڈاکٹر صاحب کا یہ پچھنا سے تا اما سان جا پراڑے ان کے کولر جو سورا کرے سکون تو
0: گھنو ورتو تھیو اما کے
3: سائیں نے تقریبا نہ دوا بڑا ڈور تو آ تے کو ڈاکٹر نہ ائے چڑو کرے سکون تو اما تقریبا نے تو جڑو 7 مہینہ گن تھی یار
0: खान वाहण जो माण्हू थी करे महिरापुर ताईं न पहुची सघियो आहे डॉक्टर मंज़ूर साहिब वटि जिते बलोचिस्तान खां मरीज़ डॉक्टर साहिब वटि अचनि पंजाब खां डॉक्टर वटि मरीज़
3: अचनि
0: साईं को मसलो ई न आहे अलाह ताला जी ज़ात शिफ़ा ॾियण वारी आहे पहिरीं ॻाल्हि इहा हुजे त अलाह ताला जी ज़ात शिफ़ा ॾियण वारी आहे सुभाणे अमड़ खे वठी अचे एतिरी उमेद आहे त ॿिए हफ़्ते वरी हिन ई प्रोग्राम में कॉल करे चवंदा हिन टाइम ते साईं मूंखे हफ़्ते में एतिरो रिज़ल्ट मिलियो
3: आहे
0: इहा अलाह ताला में हिकिड़ी उमेद हूंदी आहे शिफ़ा ॾियण वारी ज़ात अलाह साईं जी असां वटि ईअं थियो आहे ईअं ई मरीज़ प्रोग्राम में ॿिए हफ़्ते कॉल करे चवंदा आहिनि 8 ॾींहं 15 ॾींहं दवा इस्तेमालु साईं असां ख़ुशि थी विया आहियूं असांजी क्लिप हलाइजो हथो पाण अची चवंदा आहिनि साईं असांखे एतिरो रिज़ल्ट मिलियो आहे इनशाला उमेद आहे त अमड़ खे रूबरू ॾेखारे वञो त वधीक बहितर आहे एड्रेस वग़ैरह तव्हांखे सम्झ में अची वेंदी खान वाहण गॾु पियो आहे को मेहरापुर जो कासो जो कोतड़ी कबीर रोड सां ई
3: बिल्कुलु
0: बहितर आहे अलाह साईं बहितर कंदो वधीक एफ एम ॿुधो डॉक्टर साहिब तव्हांखे ॿुधाए थो ठीकु आहे मुंहिंजा साईं वेलकम जी डॉक्टर
4: जी साईं बिल्कुलु दोस्त ॿुधायूं त हीअ जेको प्रॉब्लम आहे शाइटी का यानी बर्ग जेकी दॿजी वेंदी आहे ब्लड क्लॉटिंग थी वेंदी आहे ब्लड सर्कुलेशन न थींदी आहे जंहिंजे करे जेको आहे सो पेशंट खे पोइ चाहे साॼी टंग हुजे चाहे खाॿी टंग हुजे इहे प्रॉब्लम थींदा आहिनि ऐं टंग टारो थी वेंदी आहे सुन थी वेंदी आहे बिजलीअ वांगुरु जेको आहे सो करंट लॻंदा आहिनि ऐं टंग गरम थी वेंदी आहे इहे अलामतूं उन मरीज़ में चाहे मेल हुजे चाहे फीमेल हुजे यानी चाहे मर्द हुजे या औरत हुजे वॾो हुजे या नंढो ॿारु हुजे इहे प्रॉब्लम्स इन में थी वेंदा आहिनि ऐं उहे तॾहिं थींदा आहिनि जॾहिं ब्लड क्लॉट थी वेंदो आहे पोइ हिते असां वटि ईअं थींदो आहे जीअं मां ॻाल्हि कई सेल्फ मेडिकेशन पाण मुरादो वञी माण्हू इलाजु कराईंदो आहे पोइ किथे ॾंभ ॾियारे ईंदा आहिनि किथे जेको आहे सो यानी टुका हणाए ऐं रतु कढाईंदा आहिनि असांजो कारो रतु निकिरी वियो हाणे जेको आहे अॻिते हली उहा रॻ ई जेको आहे सो डैमेज थी वेंदी आहे ऐं उहो माण्हू लंगड़ाए हलण ते मजबूर थी पवंदो आहे या मेडिकली प्रोसेस सां ट्रीटमेंट आहे उहा बि आदी कंदी आहे घणो टाइम इस्तेमालु करण खां बाद में बिल आख़िर ऐं असां वटि ख़ासि करे पेशंट घणा चाहे कहिड़े बि मर्ज़ जी ॻाल्हि कयां थो त उहे तॾहिं अचनि था जॾहिं तमामु खोड़ सारो इलाजु कराए ऐं पोइ असां वटि पहुचंदा आहिनि जेकी आख़िरी स्टेजिस में हूंदा आहिनि पोइ मजबूरनि कंहिं कंहिं पेशंट असांखे रेफर बि करणा पवंदा आहिनि ज़ाहिर आहे त उहो पंहिंजे जेको आहे सो तमामु बीमारीअ खे घणो जेको आहे सो करे ईंदा आहिनि ऐं पोइ असां में इहा उमेद रखी ईंदा आहिनि उमेदु अलाह में ई रखणु घुरिजे शिफ़ा रब ताला जी ज़ात ॾींदी आहे लेकिन पोइ ज़ाहिरी आहे त जेकी हिकिड़ी शइ 5 रुपए में ठीकु थींदी त उहा ज़ाहिरी आहे त पोइ
0: 100 रुपए
4: में ठीकु थींदी आहे पर पेशंट घणा इन ॻाल्हि खे न सम्झंदा आहिनि ऐं पोइ जेको आहे सो अजीब ॻाल्हियूं कंदा आहिनि त इन जे करे जेको आहे सो उन्हनि खे इहा सोचणु ऐं सम्झणु घुरिजे अहिड़े तरीक़े सां कुन रॻ जो सूरु असां वटि जो इलाजु मौजूदु आहे सो अधे चवंदासीं सुभाणे
0: प्रोग्राम सिहत जी ॻाल्हि जीअं मेहरापुर एफ एम 94 तां लाइव पेश कयो पियो वञे फेसबुक ज़रिए जेके दोस्त असां सां गॾु आहिनि नवाब शाह खां आशिक ख़ासकली साहिब खे असीं भलीकार चऊं था तमामु घणी महिरबानी आशिक हुसैन ख़ासकली असांजो पुराणो दोस्त आहे ॿुधंदड़ आहे दोस्तो तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त का बि बीमारी लाइलाज नाहे 30 साल तजुर्बो रखंदड़ प्रोफेसर डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहिबु असांजे स्टूडियो में मौजूदु आहिनि होम्योपैथिक कंसल्टेंट ऐं फैमिली फिज़िशियन अवां खे कॾहिं बि मायूस न आहे थियणो, अवां खे मादे जी तकलीफ़ आहे, मादे जी अल्सर आहे, तिरी अवां जी वधी वई आहे, जिगर हेपाटाइटिस बी आहे, सी आहे, गुर्दनि जो इन्फेक्शन आहे, अवां खे जो ॿार जिन जो कदु नथो वधे पियो, औरतुनि जो वज़न जिन जो नथो वधे या जिन जो वज़न वधी वियो आहे यानी मोटापो, उन्हनि या मर्दनि जे जेके औरतुनि जे पोशीदा बीमारियुनि जो डॉक्टर साहिबु कामयाबु इलाज कंदा आहिनि। डॉक्टर साहिबु, जेको टाइम आहे अवां खे ॿुधाईंदा हलूं था त रोज़ाना सुबुह 10 खां शाम 5 वॻे ताईं जर्मन होम्योपैथिक क्लिनिक साम्हूं वधण पोटरा पेट्रोल पंप कोटली कबीर रोड मेहरापुर में मरीज़नि जो इलाज कंदा आहिनि। यादि रखंदा, अंगारे वारे ॾींहुं डॉक्टर साहिब जी क्लिनिक बंदि हूंदी आहे, बाक़ी अवां हर ॾींहं ते अची सघो था, जुमो, छंछर ऐं आचर। हफ़्ते जा 3 ॾींहं जेकी चेकअप फीस आहे उहा बिल्कुलु डॉक्टर साहिब जेका कंपनी आहे जर्मन जो, डॉक्टर साहिब जी वाबस्तगी जर्मन होम्योपैथिक सां आहे, त जर्मन जेको मुल्क आहे उन सां ई डॉक्टर साहिब जी वाबस्तगी आहे। हिकु इंटरनेशनल जेको आहे सो असांजो डॉक्टर आहे, 30 साल तजुर्बो रखे थो, का बि बीमारी लाइलाज न आहे, कॾहिं बि अव्हां खे मायूस न आहे थियणो। तव्हां हिकु दफ़ो डॉक्टर साहिब खे ज़रूरु ॾेखारियो, अव्हां चेकअप करायो, इनशाला अव्हां ॿियनि खे बि ॾसु ॾींदा त असां डॉक्टर मंज़ूर साहिब खां दवा वरितीसीं मेहरापुर मां ऐं असांखे उतां हिकिड़ी शिफ़ा फ़र्क़ु मिलियो, रिज़ल्ट मिलियो। शिफ़ा ॾियण वारी ज़ात अलाह ताला जी आहे। कॾहिं बि डॉक्टर साहिब जी इहा वॾे में वॾी ख़ासियत हूंदी आहे त कॾहिं बि डॉक्टर साहिबु दावा न आहे कंदो, छो जो शर्त या कुझु सिर्फ़ु अलाह ताला ई उनखे जेको आहे सो ॼाणे थो, पर इहा हूंदी आहे त उमेदु ज़रूरु आहे, अलाह ताला उन जे हथ में हिकिड़ी शिफ़ा रखी आहे। प्रोफेसर डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहिबु, 30 साल तजुर्बो रखंदड़, तव्हां असांजे प्रोग्राम में लाइव कॉल ज़रिए शामिल थी सघो था। 0301-91-8851 तव्हां असांजे प्रोग्राम में बज़रिया लाइव कॉल शामिल थी सघो था। होम्योपैथिक कंसल्टेंट ऐं फैमिली फिज़िशियन माहिर अमराज अव्हां खे गुर्दे में पथरी आहे, पिते जी पथरी आहे, मसाने जी पथरी आहे, पायल्स आहिनि, गले जा गुदूद वधियल आहिनि, नक जी हॾी वधियल आहे, उन्हनि जो बग़ैर ऑपरेशन जे डॉक्टर साहिब कामयाबु इलाज कंदा आहिनि। ऑपरेशन थियण खां पोइ माण्हू अधु थी वञे थो, अव्हां खे ऑपरेशन कराइण जी ज़रूरत न आहे। हिकु कॉलर लाइन ते मौजूदु आहे, कॉल जे तरफ़ ईंदासीं। अस्सलाम वालेकुम।
5: वालेकुम अस्सलाम।
0: बाबा छा पुछणो आहे?
5: जी साते मुजा
0: साते में मोंज थी आ सोड़ थी आ साते मुजी अधी के घणे अरसे खा उमर घणी आ तकरीबन मुजे बहन जी?
5: 12 साल।
0: अरे 12 साल छोकरो आ जा?
5: हां
0: अब दस्त सही न पुट। ठीक आ ठीक आ। डॉक्टर साहब बुदाए दो वा के। जी डॉक्टर साहब।
4: जी बिल्कुल, साते मूंछ या खुरसार असबा बहन एक तो जो सो एस्थमा एलर्जी थी सके थी या जो सो गर्मी जहाँ असरा होंगे उन बुसट थी है सो नड़े के यही जो सो जी नड़ो बार है तो इन हवाले से ट्रीटमेंट के हवाले से गल रूबरू जो दिखारींदा तो वह बेहतर रहो। जी सर।
0: फेसबुक ज़रिए जेके दोस्त गॾु आहिनि अव्हां खे ॿुधाईंदा हलूं। डॉक्टर साहिबु, नज़ीर खोसो बलोचिस्तान खां गॾु आहे, हीअ दोस्त आहे सोबतपुर बलोचिस्तान खां। जी अॻु में तव्हां वटि मरीज़ बि ईंदा हुआ बलोचिस्तान जा, इन खां झलमंगसी बलोचिस्तान खां, खुशदार बलोचिस्तान जा, देरा मुराद जमाले जा, हे बि सोबतपुर मां सम्झां थो, झलमंगसी देरा मुराद जमाले तक़रीबन गॾु ई आहे, या जाफ़राबाद इहे मिलंदड़ जुलंदड़ ज़िला आहिनि असांजे, जाफ़राबाद डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर आहे, त माना उतां जो ई असांजो दोस्त आहे शाह नवाज़ जिस्कणी ॾिसे पियो फेसबुक ज़रिए, इम्ताद अली मंगरियो साहिबु तव्हां सां गॾु आहे, ऐं दोस्त जेको बलोचिस्तान वारो आहे उन लिखियो आहे त साईं एक असां इंसान ज़रूरु हुअणु चाहिए कि जब उहो दुनिया से तालुकात मामलात से थके तो उसके साए में चंद लम्हे बैठ सके। यकीन ईअं ई हूंदो आहे। प्रोग्राम में कॉल जे तरफ़ ईंदासीं, ॿियो कॉलर लाइन ते मौजूदु आहे, त ॾिसो हीउ कॉलर किथां जो हूंदो। अस्सलाम वालेकुम।
6: साईं वालेकुम अस्सलाम।
0: साईं मुंहिंजा केरु साहिबु पियो ॻाल्हाए?
6: नज़ीर कोसो सोबत बलोचिस्तान खां।
0: अधिकार चऊं था वहां के वहां जो मैसेज पढ़ियो सी, छा पुछंदा डॉक्टर साहिब का मुंहिंजा? साईं
6: साईं डॉक्टर साहिब, सवाल इहो आहे त असां मां जेको आहे न काई बि जेका मिठी थी हूंदी आहे, चॉकलेट थी वई या बिस्कुट थी वियो,
0: जी साईं,
6: त मुंहिंजा डंद जेके थधा थींदा आहिनि, जीअं असां पाणी घणो पीअंदा आहियूं, घणी थधी हूंदी आहे त डंदनि खे लंघंदो आहे न, अहिड़ी तरह मिठी चीज खाईंदा आहियूं त डंदनि खे माना थधा थींदा आहिनि।
0: अच्छा दंदन की माना वो मिठे थदी लगे थी माना थदान लगे थी का भी मिठी के खाने सा
6: जी जी
0: हेलो माशाल्लाह डॉक्टर साहब आके बुधाई तो ता बुधो एफएम मा तो नेट के थ्रू बुधो पे स्ट्रीमिंग के थ्रू डॉक्टर साहब आके बुधाई
6: जी जी वेबसाइट पे
0: ठीक है मुजा साहब जी डॉक्टर साहब अदे जो सवाल आए तो का भी शे खावा तो मिसाल मिठी शे जेकी भी तो माना दंद मुझा थदा थी वन था माना उनके थदान महसूस थी आई फीलिंग से थी जो है ना सिम के शे खाई दा तो माना उनमें थदान जो आ तो उनजो जायको खणी
4: जी बिल्कुल दंदन जो जबान जो एहसास थी विंदा है ना उनजे करे जो है सो अदे के ही मशहूर ना एक तो मसवाक जो इस्तेमाल रखे मसवाक करण सा यो प्रॉब्लम इंशाल्लाह ताला अदे जो बिल्कुल ठीक थी विंदो है उन खा अलावा रोजाना रात जो नीम गरम पानी करे उनमें हेड विझी उन जो गुरड़ियों जो सो जरूर करे उन सा भी काफ़ी जो सो अफाको अची इंदो है मिठी सोडा वहाँ के घर में मौजूद होंगी है वह रोजाना रात जो या सुबह जो सो निहारमो वह भी सो उन भी मंजन कर सकन था उन काफ़ी अफाको अची वो हेड की गाल कई तो हेड नीम गरम पानी में विझी कर उन गुरड़ी करण से काफ़ी फ़र्क पैजी वो है रूबरू इंशाल्लाह ताला इन सा काफ़ी फ़र्क पैजी वरना जो है सो अस नंबर से रूबरू कॉन्टेक्ट कर
0: कोरियर जरिए भी घुरा सकता जो काफ़ी बलोचिस्तान के दोस्त या पंजाब के दोस्त ने तक कोरियर जरिए मोकिलिंदा आयो
4: बिल्कुल
0: रूबरू
4: राबो कर
0: बिल्कुल बेहतर है अस्सलाम वालेकुम
7: वालेकुम अस्सलाम
0: साईं मुझा केर साहब पे गल है जी जी मुझे भाई छा पुछंदा डॉक्टर साहब का
7: साई सवाल यो त मुझे भाई वडी मोहम्मद उमर वडे उन के चुको है तो हेडी की थी पवा 14 15 दी थी आन छडे कोन तो मुसलसल रहे तो
0: अच्छा बु डॉक्टर साहब के दिखा रहे वने तो ता जो पंत वेजो
7: तो सेठार जमा दिखा रहे काफी बैटरी जकर दिखा रहे लेकिन को फर्क अफा को ना आयो
0: अल्लाह ताला जी जात शिफा देने वाली है ता डॉक्टर साहब के एकरो दफो दिखा रहे वनेस ठीक है बाबा देखिए एफएम बदो डॉक्टर साहब आके बुदाए थे जी
7: सर
0: जी मुझे भा
7: ए उल्टी भी गदे हाथ से मतलब रात जो
0: अच्छा रात जो उल्टी थे तो ठीक है बुदो एफएम बदो डॉक्टर साहब आके बुदन जी सर
4: जी से बिल्कुल देखते एक तो चाय जो इस्तेमाल बंद कर गाढ़ो मिर्च जो सो बंद कर वही टिक्की जी जवारी टिक्की होंगी है और पानी में काढ़े जो वो पानी पियन इंशाल्लाह ताला उन सा फ़र्क़ पैजी है उन अलावा सौंफ चमची सौंफ जी चमचो जीरो जी चमचो मेथी दाना जो हों पानी में काढ़े उनके पानी के छाणे वो पानी पियन इंशाल्लाह ताला उन सा काफ़ी अफ़ाक अची है अंजीर रोजाना रात जो टे दाना पानी में पिसाए रखन सुबह जो नेराने वो अंजीर खाई वो पानी पियन इंशाल्लाह ताला ये ऐसो ही उ शूँ कुदरती शूँ इनमें को भी केमिकल शामिल कोने को आजमूदा ये पुराना देसी जो सो डस हूँ जी असा माहरीन हुक्मा हजरात या वा बुजुर्ग हजरात बुधा हुआ जिनको तिब में भी इनको जिक्र है उड़ी शूँ आजमूदा शहर में एक तो फायदो पवो है जैसे फायदो न हों तो नुकसान भी न हों गर्म शद में पान के सो बचा थदी शूँ खीर जो इस्तेमाल इनशा तला से उनके शिफा दी
0: प्रोग्राम है सेहत की गाल जी मेरापुर एफएम 94 जो आवाज़ अवं समात पहुंचे पो अवजो पैंजो मेज़बान हाकिम अली जिस्कानी अवं सा गड है तुम कें भी बीमारी बाबत मालूम वी सो 0301-2196-8151 0301-2196-8151 प्रोफेसर डॉक्टर मंजूर हुसैन मेमन साहब असाजे स्टूडियो में मौजूद डॉक्टर साहब हफ्ते जा रोजाना सुबह 10 to 5 तीन जर्मन होम्योपैथिक क्लिनिक सामू वधन पोटरा पेट्रोल पंप पो कोटली मोहम्मद कबीर रोड मेहरापुर शहर में मरीजन जो इलाज कन्दा आहिन याद रखन्दा अंगारे वाले दिन डॉक्टर साहब जी क्लिनिक बंद होंदी आहे हर अरबा खमीस जुमो छंछर आचर ए सूमर ते डॉक्टर साहब मौजूद हुंदा आहिन हर जुमे छंछर ए आचर ते अवां खे बुधाईंदा हलूं त डॉक्टर साहब जी चेकअप फीस आहे उहा कंपनी बर्दाश्त कंदी आहे डॉक्टर साहब जर्मन होम्योपैथिक वारनि सां वाबस्ता आहे जर्मनी वारनि सां वाबस्ता आहे जर्मन जी फ्रेंचाइज़ आहे जेकी ब्रांच आहे मेहरापुर में डॉक्टर साहब खोली हुई डॉक्टर साहब खोलराई हुई ऐं उन्हनि कराची हैदराबाद खां अची करे बाद में नवाब शाह मोरो ऐं डॉक्टर साहब हिन वक़्तु मौजूदु आहिनि मेहरापुर में वेहंदा आहिनि त डॉक्टर साहब जो 30 साल तजुर्बो आहे जॾहिं डॉक्टर साहब असां वटि 2021 में हिते आगाज़ कयो त उन टाइम बि डॉक्टर साहब जो 25 साल तजुर्बो हुयो त 5 to 6 साल गुज़री विया आहिनि हिन वक़्तु डॉक्टर साहब जो जेको तजुर्बो आहे उहो 30 साल थी वियो आहे अव्हांजी ख़िदमत कंदे इंसान ज़ात जी ख़िदमत कंदे डॉक्टर साहब बिल्कुलु थोरी फीस ते मरीज़नि जो इलाजु कंदो आहे ऐं जीअं अल्लाह ताला बि राज़ी थिए ऐं अल्लाह ताला जी ज़ात खे राज़ी करण जे लाइ हर इंसान पंहिंजो पंहिंजो तरीक़ो अपनाईंदो आहे ऐं डॉक्टर साहिबु जेकी आवाम जी ख़िदमत करे थो ऐं सम्झां थो इन खां वधीक ॿियो बहितर तरीक़ो नाहे छो जो अल्लाह ताला बि इंसाननि में वसे थो का बि बीमारी लाइलाज नाहे कॾहिं बि मायूस नाहे थियणो प्रोफेसर डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहिबु हिकु मुल्की सतह जो हिकु वॾो नालो हिकु वॾो डॉक्टर अव्हांजे शहर मेहरापुर में मौजूदु आहे जंहिं वटि बलोचिस्तान खां वठी करे कराची खां वठी करे पंजाब खां वठी करे मरीज़ हज़रात अचनि था जेके डॉक्टर साहिब खां इलाज कराइनि था ऐं अलाह ताला जे हुकुम सां शिफ़ायाब थी वञनि था 0301-96-8051 डॉक्टर साहिब जो नंबर आहे असांजो लाइव कॉल जो बि साॻियो ई नंबर आहे तव्हां असांजे प्रोग्राम में बज़रिया लाइव कॉल शामिल थी सघो था प्रोग्राम सिहत जी ॻाल्हि जीअं मेहरापुर FM 94 जो ही आवाज़ अव्हांजे समातुनि ताईं पहुचे पियो डॉक्टर साहिबु अव्हां आख़िर में पैगाम कहिड़ो ॾियणु चाहींदा पर इन सां गॾोगॾु तव्हां असांखे ॿुधाइजो त तव्हांजा जेके ॾींहं आहिनि उहे हिकु दफ़ो या जेको टाइम आहे उहो दोहराए छॾींदा त वधीक बहितर थींदो ऐं जेका चेकअप फीस जेका जर्मनी वारा बर्दाश्त कनि था आवाम जी ख़िदमत जे लाइ उहो बि अव्हां ॾींहुं ॿुधाए छॾियो जीअं ग़रीब हज़रात या जेके मुख्य हज़रात आहिनि या जेके बेपहुच माण्हू आहिनि ॾिसो कुझु हिकिड़ा फीस वारा बि पैसा हुननि जा बची वञनि था त इहो हिकिड़ो यानी आवाम जी इहा हिकिड़ी ख़िदमत आहे त उन्हनि जो बि हिकिड़ो बचा थींदो
4: जी साईं वॾी महिरबानी हिकु त जेको आहे सो अंगारे जो ॾींहुं जीअं अवां ॿुधायो त अंगारो जो ॾींहुं असांजी क्लिनिक बंदि हूंदी आहे बाक़ी अरबा ख़मीस जेको आहे सो असां क्लिनिक ते मौजूदु हूंदा आहियूं ऐं उनखां पोइ टे ॾींहं जेके हफ़्ते जा हूंदा आहिनि जुमो छंछरु आचर उहो चेकअप फीस फ्री हूंदो आहे यानी चेकअप फीस फ्री हूंदी आहे बाक़ी दवा मरीज़ खे स्टोर सां वठणी पवंदी आहे ऐं एड्रेस जे हवाले सां ॻाल्हि कयूं त कोटड़ी रोड ऐं जेको आहे सो बिल्कुलु वधण पुठियां पेट्रोल पंप जे बिल्कुलु साम्हूं सुबुह जो 10 बजे खां शाम जो 5 बजे ताईं कॉन्टेक्ट करण जे लाइ कहिड़े बि टाइम ते 0301-91-8051 बिल्कुलु जेको आहे सो तव्हां को बि मसइलो आहे टाइम वठिणो आहे या को प्रॉब्लम आहे त उहो शेयर करे सघो था वॾी महिरबानी
0: तमामु घणी महिरबानी डॉक्टर साहिबु हिकिड़ो कॉलर आहे मुंहिंजे ख़्याल उहा कॉल मिस न करणु घुरिजे भला हुनजी आई आहे त हुनखे ज़रूरु प्रोग्राम में शामिलु कंदा हलंदा पोइ पुॼाइण जी तरफ़ ईंदासीं अस्सलाम वालेकुम साईं मुंहिंजा दुआ आहे अलहमदिल्ला केरु साहिबु पियो ॻाल्हायां था जी जी मुंहिंजा साईं हुकुम करे भाउ असांखे
8: अदा मूंखे पइजी वियो आहे छिन जेके 6-7 महीना गुज़री चुका आहिनि
0: जी मुंहिंजा साईं
8: सो हिन वटि त सूर जी शिदत थी वई आहे जंहिं सां मशवरो थो कयां कंहिं डॉक्टर सां कंहिं ॿिए सां कंहिं यूनानीअ सां थो त पंहिंजो ट्रीटमेंट ॾिसनि था पर हुन खां को फ़ाइदो कोन पियो पए
0: अलाह ताला जी ज़ात शिफ़ा ॾियण वारी आहे साईं
8: ऐं ऐं डॉक्टर जेके आहिनि त चवनि था हिन जो हल ऑपरेशन
0: आहे
8: मां डॉक्टर खां पुछण थो कयां चाहियां त जेकॾहिं का हुजेसि का
0: बिल्कुलु ट्रीटमेंट मौजूदु आहे हिते जो हिते तव्हां FM बि ॿुधो डॉक्टर साहिबु तव्हांखे ॿुधाए थो जी सर
8: महिरबानी
4: जी सर बिल्कुलु
0: FM ॿुधो
4: हर्निया इन बीमारी खे मेडिकल जेकी नेम आहे हुनखे हर्निया चइबो आहे ऐं हुनजी जिते ॻाल्हि कई त मुख़्तलिफ़ हंधनि ते ॾेखारिया ऐं हुनजी सजेशन हुनखे ऑपरेशन ई मिलियो आहे लेकिन असां वटि बग़ैर ऑपरेशन जे हुनजी ट्रीटमेंट आहे फ़िलहालु वक़्ती तौर ते तकलीफ़ खे घटाइण जे लाइ अधे खे ॾिसंदासीं त अंडरवियर हिकिड़ो कछो मिलंदो आहे जेको इस्तेमालु करे सघे थो लेकिन हुनजी मुकमल ट्रीटमेंट होम्योपैथिक दवा जे रस्ते आहे जेको बग़ैर ऑपरेशन जे हुनखे कुझु अरसो दवा 3-4 महीना इस्तेमालु करणी पवंदी त हुनजी हुनखे मां जान छुटी पवंदी आहे
0: ऐं चने साहिब खे इहा ई गुज़ारिश कंदुसि त सुभाणे हलियो अचे रूबरू तव्हांखे ॾेखारे उनजो प्रॉपर इलाज कराए ऑपरेशन कराइण जी ज़रूरत ई न आहे इहो ई चनो साहिब वरी प्रोग्राम में कॉल करे तव्हांखे जेको आहे सो ॿियनि दोस्तनि खे ॿुधाईंदो त मूंखे माना फ़र्क़ु अची वियो
4: इनशाह
0: हिन अधे कोशिशि कई आहे पंहिंजे तरफ़ां मुख़्तलिफ़ डॉक्टरनि वटि वियो आहे जेको मूं ॿुधायो अधे ऐं अधे खे आहे तकलीफ़ घणी पेन घणो अथसि
4: बिल्कुलु
0: अलाह ताला जी ज़ात शिफ़ा ॾियण वारी आहे शौकत बलोच साहिबु असां सां गॾु आहिनि शौकत साहिबु महिरबानी तव्हांजी तव्हां असांखे यादि कयो यकीन तव्हां असांखे यादि कयो इहा तव्हांजी महिरबानी आहे पर असां तव्हांखे कॾहिं विसारियो न आहे असान जो पीपल्स पार्टी जो अगवान है साईं मिठियाणी जो लाला शौकत बलोच सा पुराना दोस्त है फेसबुक जरिए दिसे जब ता के याद कयो सी फेसबुक ते वरी सामू बाजो यकीन असी तमा असान के याद आयो असी अमा जा भाई नौकर आयो कादम आयो عوام जा तमा जी मेहरबानी या मोहब्बत उन जे के कालू हाने अचन भी उनन का माजरत कवायो इन ते अजो के प्रोग्राम जो भी वक्त पहुंचे तो पाजी पुजाणी ते दोस्तों जदे में दुआन जे ला हाथ खणो त असान के पाजे दुआन में जरूर याद रखजो बे प्रोग्राम ते दींदा इजाजत जीव आहे त जहान आहे अल्लाह निगहबान अल्लाह वाही।

0: त दोस्तों या तव्हां मूंखे सुञाणे ॿुधायो कहिड़े गाने जी म्यूज़िक आहे. सो वाट्सअप जी तरफ़ मां अगरि वञा त वाट्सअप ते मूंखे तमामु घणी अॼु सेल्फी मिली आहे असांजे तमामु प्यारे लिसनर जी. कहिड़ो लिसनर थी सघे थो तव्हांखे ख़बर आहे. ऐं हिननि जो वॉइस नोट बि आयो आहे जेको मां प्रोग्राम में शामिल कंदुसि. अशरफ़ अली मीराली साहबु आहे जंहिं मुंहिंजे ख़्याल में चोथी डबी वरिती आहे हैमे ब्यूटी क्रीम जी. ऐं माशाला स्किन सफ़ाई जवां जवां लॻी पई आहे. साईं जन जी साईं महिरबानी. अवां जी मोहबत ई असल में अवां जी सेल्फी न अवां जी मोहबत हूंदियूं आहिनि जेके मूंखे तमामु घणियूं वणंदियूं आहिनि. सो हिननि जो वॉइस नोट आहे, अचो ॿुधूं पिया.
1: وعلیکم بابر با شالا خوش آیو مامی تے کہ اندو جتے ہوندا خوش ہوندا رب پاک دی امان میں ہوندا با ما ویلج ون بشام یوسی وی کسانگی ڈسٹرکٹ کلارکانا گا اشرف علی میر علی پہ گلایا با جی تے کلا گل کی اے تما ایم بیوٹی کریم وتی ا تے دفعہ ول سیلفی سینڈ کرے چکو ہاں چوتھی سیلفی اج سینڈ کرے رہیا ہاں سو اساں تانے موکلیو پیا تھا ای جو کوئی پروگرام ا हेमे नेचुरल्स डायमंड ग्लो ब्यूटी क्रीम वारे तवन सां इलाही सुठो आहे. ख़ासि करे तव्हां जेका कंपेयरिंग आहे तव्हांजी हिन में उहा बि क़ाबिल तारीफ़ आहे. ऐं हीअ जेका क्रीम आहे हीअ त पंहिंजे वटि पाण बिल्कुलु लाजवाब आहे, वेरी गुड आहे, वी आई पी प्रोडक्ट आहे, ज़बरदस्तु आहे. हिन जो रिज़ल्ट जेको आहे त तमामु बहितरीन आहे. दाग दबा ख़तमु करे पियो, उस जे नुक़सानकार शुआनि खां बचाए पियो, ऐं उन खां अलावा कुदरती गिलो बि ॾिए पियो. ज़बरदस्तु आहे. ऐं वधंदड़ उमिरि जा असरात जेके आहिनि उन्हनि ते बि बिल्कुलु कंट्रोल आहे हिन जो. ऐं वी वी आई पी रिज़ल्ट आहे, सफ़ा भली क्रीम आहे, क़ाबिल इस्तेमालु आहे. ऐं हिन महिल तव्हांजे प्रोग्राम ॿुधनि पिया अब्दुल जब्बार मीराली, तनवीर मीराली, साजन मीराली, ऐं नंढड़ो अलीदर मीराली आहे, मुमताज़ मीराली. ऐं भाउ हिन जी क़ीमत जेको आहे न हाणे 350 रुपया थी वई आहे, उन खां घटि कोन थी मिले. असांजे शहर लाड़काणे में जेका शाही बाज़ारि आहे उन में हीअ अवेलेबल आहे. जॾहिं वञ तॾहिं मिले पई थी. ऐं मां पंहिंजे प्यारे भाउ असांजो ॻोठु वली महमद रिंदवासी आहे ऐं डिस्ट्रिक्ट समीरपुर ख़ासि असांजो इम्तियाज़ अली भाउ, परवेज़ बंगलाणी साहबु आहे, जावेद बंगलाणी साहबु आहे, नंढड़ो बिलाल बंगलाणी आहे, उन्हनि खे मुंहिंजे तरफ़ां खोड़ सारा
0: मीराली अशरफ मीराली साहब जेका इस्तेमाल कई आहे बाक़ायदा तौर ते पंहिंजो एक्सपीरियंस शेयर कई. हाणे इट्स अप टू यू, तव्हां इन्हनि जे ऐं इन खां अलावा जेके काफ़ी सारा एक्सपीरियंस असां सां शेयर कनि पिया हैमे ब्यूटी क्रीम इस्तेमालु करे, तव्हां उन जो केतिरो फ़ाइदो वठो पिया इहो वरी अव्हां जे मथां आहे. ऐं हैमे नेचुरल्स डायमंड ग्लो ब्यूटी क्रीम हर फर्द लाइ, यानी अधा हुजनि या अधड़ी हुजनि, हर टाइप जी स्किन लाइ यकसां मुफ़ीद आहे. तव्हां हिन खे आज़माए सघो था ऐं विद इन 7 days तव्हां इन जो रिज़ल्ट महसूसु कंदव. तव्हां पाण चवंदव यार बाबर भाउ वीह त छा भले 500 बि वधाइनि असां तॾहिं बि वठंदासीं. अहिड़ी प्यारी प्रोडक्ट आहे हैमे ब्यूटी क्रीम, छाकाणि त हैमे हैमे आहे. ठीकु आहे, अचो त तव्हां गानो ॿुधायां अहमद मुगल जी आवाज़ में तमामु प्यारो प्यारो. ऐं इंजॉय करायां, ॿुधो ऐं मूंसां गॾु रहिजो पूरे 8 वॻे ताईं.